या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान, दशरथा घेहे पायसदान। करात घेही सुवर्ण स्थाली, करात घेही सुवर्ण स्थाली, दे राण्यांना क्षीर आतली, कामधेनुचा दुग्धाहुनही ओजहिचे बलवान, दशरथा घेहे पायसदान। राण्या करतील पायस भक्षण, राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण, त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धा।